0: बागायनय्या चंद्रज्योति रागम आदितालम त्यागराज स्वामी कृति.
1: यू विल नाउ लिसन टू अ कॉम्पोजिशन ऑफ सेंट त्यागराजा बागायनय्या इन राग चंद्रज्योति सेट टू आदिताल.